0: सारे गामा वन टू थ्री फोर
1: सारे गामा मा सारे गांका सारे मा मंगा रे सा सारे गामा मा सारे गांका सारे मा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा
2: This is Talk 100.3
3: अच्छा